0: निर्गुण से सगुण बन आए, भक्तन के हितकारी प्रभु, भक्तन के हितकारी. This we have translated yesterday.
1: Tak tohle už jsme přeložili včera.
0: The third.
1: Teď dál.
0: Up.